संबुदस नमो तस्सा भगवतो अर्हतो सम्मा संबुदस नमो तस्सा भगवतो अर्हतो सम्मा संबुदस बुधं धम्मं